0: వెడలాగలే
1: యా
0: జనాసి వెడలాగలే.
2: महाराज महाराज लोकांच्या तोंडावर बोलताय लोकांना येड लागले म्हणून.
1: असं काय बोलू नका महाराज, अशाने लोक दगडी मारत्याल.
0: तेवढंच बाकी राहिलेले.
2: असू दे माझ्या महाराजांना सवय झालेली दिसती.
0: अरे वेड लागले या जन

0: तांदळाचे बाहुले केले, पाट मांडून वर बसविले, वस्त्र अलंकारे गुंडाळले, म्हणाले ते नाव ठेविले.
1: महाराज हे बाकी खरंय बर का? अहो आता एक माणूस आला, त्यानं रस्त्यावरचा एक दगड उचलला, दगड उचलला त्याला चांगला धुतला पुसला आणि पाटावर मांडला, त्याला चांगला अगदी वस्त्र बिस्त्र म्हणजे कापड बिपड चांगली नवी कोरी गुंडाळली, शिंदूर बिंदूर थापला आणि त्याचं जे मनात आलं ते नाव ठेवलं बर का? काय नाव ठेवलं असं बर का महाराज? काळ्या धोंडीराम.
2: आता मला सांग, असा दगडात देव शोधण्या परीस माणसात देव शोधला तर पुण्य नाही का मिळणार?
0: म्हणूनच म्हणतोय, येड लागले अरे येड.

0: धूप करून दीप उजळले, अन्न ठेवून पालविले जी।
1: बघा बघा बघा महाराज, घरात पाण्याचा थेंब नाही, पाच पाच मैलावर पाणी आणायला लागतंय, आणि यो बाबा देवावर बदा बदा बदा बदा अभिषेक करतोय। आव याची बायका पर दोन दोन दिवस उपाशी असत्यात, आणि यो देवाला ताजा निवेद करून आणतोय। आता याला काय भक्ती म्हणावी वय,
0: म्हणून म्हणतो अरे येड लागले येड लागले या जनासी।

0: महाराज महाराज काय चाललंय बघितलं का? याला काय झालं काय?
1: याच्या अंगात आले बाबा।
0: काय सांगताय? काय याची पॉवर बाद भक्ती आहे? अहो 5 मिनिटं झालं फक्त देव यानं बसवलं आणि लगेच याच्या अंगात पण आलं। आणि महाराज महाराज ती मंडळी बघितली का? अहो झीटी रस्त्यावर फेऱ्या मारतात आणि फेफरे रस्त्यावर दंडवत घालतात।
2: अरे श्रद्धा असावी पर ती आंधळी नसावी, भक्ती करावी पर त्याचा देखावा करू नये। अरे देव देवळात मंदिरात शोभतो असा रस्तो रस्तीच्या दगडाला देव बनवला तर त्याची किंमत काय राहिली?
1: म्हणून म्हणतोय अरे येड